हम बोली, खेलेंगे हम बोली, चाहे दीगे चाहे दीगे तेरी सुनरिया, चाहे दीगे रे चोली, खेलेंगे हम बोली।